0: श्रोते हो, मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही प्रेम, माया आणि सुरक्षिततेची गरज असतेच. माणूस आणि प्राणी हे एकमेकांसोबत जिव्हाळ्यानं आणि संवेदनशील जगणं हेच खरं सह अस्तित्व. तर श्रोते हो, याच अनुषंगानं आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत भटक्या प्राण्यांचे संरक्षण या विषयावर व्हिगन्स ऑफ तेलंगणा आणि वी द फ्री या संस्थेचे मुख्य कार्यकारी सदस्य आविष्कार उदयभुते यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. तर नमस्कार श्रोते हो, मनुष्य आणि प्राणी हे दोघही निसर्गाचा महत्वाचा भाग आहेत. रस्त्यावरचे प्राणी जसं की कुत्रा, मांजर, गाई, म्हशी हे आपल्या पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे मूक प्राण्यांशी प्रेमाने वागणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात भटक्या प्राण्यांचे संरक्षण या विषयावरती व्हिगन्स ऑफ तेलंगणा आणि वी द फ्री या संस्थेचे मुख्य कार्यकारी सदस्य आविष्कार उदयभुते सर यांना आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आजचा आपला विषय आहे की भटक्या प्राण्यांचे संरक्षण. तर पहिला असा माझा प्रश्न आहे की भटक्या प्राण्यांचे संरक्षण का महत्वाचं आहे?
1: जसं आता तुमचा प्रश्न आहे की भटके प्राणी, प्राणी हा एक अशी प्रजाती आहे जी माणसांसोबत 10 ते 15 हजार वर्षापासून जुळलेले आहे. हे कसं तुम्ही विचाराल की हिस्ट्रीमध्ये आपल्याला थोडं जावं लागेल. हिस्ट्रीमध्ये 10-15 हजार पहिले एक प्रजाती राहायची लांडगे म्हणून, आणि एक्झॅक्टली ते वोल्फ नाही म्हटलं जाणार. एक वोल्फचं म्हणजे तुम्ही म्हणाल की कझिन म्हणू शकता, ती एक प्रजाती होती. ती आता नाही आहे, ती पूर्ण विलुप्त झाली. ती हळूहळू आपले जे पूर्वज होते त्यांच्यासोबत ती जुळत गेली आणि एक इकोसिस्टीम मध्ये ते क्रिएट झाले ह्युमन बिंग सोबत. आणि माणसांसोबत ते राहायचे, त्यांना हेल्प करायचे, माणसं पण त्यांना जेवण द्यायचे, आणि एक वफादार म्हणून एक अशी प्रजाती ती माणसांसोबत जुळली. तीच प्रजाती आता प्रेझेंट टाइम मध्ये आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो संस्कृतमध्ये कुकुर, मराठीमध्ये कुत्रा. आणि ते आता आपले एवढे जवळचे झालेले आहे की ते आपल्या पूर्ण कम्युनिटीचा हिस्सा बनलेले आहे.
0: बरोबर.
1: आणि आता जी समस्या येत आहे प्राण्यांना, ती पण आपण दुर्लक्ष नाही करू शकत.
0: तर मग ह्या ज्या काही प्राण्यांच्या समस्या आहेत ह्या नेमक्या आहेत काय? प्राण्यांना काय अडचणी येत आहेत सध्या?
1: तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ही प्रजाती आपल्यासोबत जुळलेली आहे आणि ती आपल्या लाईफचं आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा एक सदस्य ते बनलेले आहे. त्यांच्यावर सगळ्यात मोठी ती आहे त्यांच्या सर्व्हायव्हल आणि एक्झिस्टन्सची.
0: बरोबर.
1: आता जे पण तुम्ही बघाल आता की जी प्राण्यांना सगळ्यात जास्त वेदना जी होत आहे ती मनुष्यांमुळे होत आहे. क्लायमेट चेंज होत आहे.
0: बरोबर.
1: एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे, त्यामध्ये जी गर्मी वाढत आहे त्यांना पाण्याचं पिण्याचं खूप सारी समस्या येते, पक्षींना समस्या येते. आणि कुत्रेच नाही पण जे बाकीचे प्राणी पण आहे त्यांना पण होलिस्टिकली इन्क्लूड करून बघितलं तर ते खूप जास्ती सर्व्हायवल त्यांचं क्वेश्चन मार्क येत आहे. तुम्ही जर लेटेस्ट स्टेटिस्टिक्स जर बघाल तर आपल्या भारतातच नेमके 7 करोड कुत्र्यांची प्रजाती आहे ज्यांना आपण स्टे डॉग्स म्हणतो, आणि 3 करोड डोमेस्टिकेटेड डॉग्स आहे फक्त आपल्या भारतामध्ये. आता त्यामधनं जे डॉग बाईट्स होतात ज्या कारण की माणसाला असा गैरसमज झालाय की कुत्रा किंवा जे बाकीचे प्राणी आहेत ते आपल्याला हानिकारक असू शकतात का, त्यांची संख्या पण 10 लाख ते 15 लाख आहे डॉग बाईट्सची. आणि जी रेबीजची एक समस्या आहे ती पण एक खूप मोठी समस्या आहे जी भारतात आहे, आणि त्याचे केसेस अराउंड 50 ते 60 हजार वर्षाचे राहतात. मला विचाराल की हे का बरं मी ठेवला स्टेटिस्टिक्स तुमच्या समोर, कारण की जे कुत्रे आहे त्यांना बरोबर फीडिंग नाही केलं भेटत आहे, त्यांना बरोबर जे आपल्याला

0: जे घर पाहिजे असतं ते त्यांना घर भेटत नाहीये.
1: बरोबर.
0: त्यामधून कसं त्यांच्या मते एक अॅग्रेशन आहे, त्या अॅग्रेशनमुळे ते कधी कधी असं त्यांचं जे नेचर आहे, जे नॅचरली त्यांचे जे इन्स्टिंक्ट आहे ते इन टू प्ले येतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या इन्स्टन्सेस होतात.
1: बरोबर. पण मग या प्राण्यांच्यावर काही अत्याचार होतात, म्हणजे कुणी मुलं शेपटीला पटाके लावतात किंवा गाई म्हशींना असं मारतात, तर हे अत्याचार त्यांच्यावरती रोखण्यासाठी असे काही उपाय आहेत का किंवा कायदे आहेत?
0: मॅडम हे तर मला वाटते की म्हणजे एकदम बेसिक फंडामेंटल राईट्स वाली गोष्ट आहे. जसं आता भारताचं संविधान पण आहे, ते हर मनुष्याला काही बेसिक राईट्स देतं, फंडामेंटल ड्युटीज राईट्स आपण त्याला म्हणतो. भारताचं संविधान प्राण्यांना पण सेम अधिकार देतो.
1: बरोबर.
0: ते अधिकार मध्ये असं आहे की त्यांचं शोषण नाही झालं पाहिजे, त्यांना जगण्याचं राईट मिळालं पाहिजे, त्यांच्यावर अत्याचार नाही झाले पाहिजे. तर हे आपण याला बेसिक राईट्स का बरं म्हणतो, याचं एक सिम्पल उत्तर आहे. कारण की जसं एक व्यक्ती आहे तो इन्सानियत मानतो, तर ह्युमन बिंगचं डेफिनेशन अगर तुम्ही बघाल कोणत्याही डिक्शनरीमध्ये एक बेसिक, तर त्याला कळतं तो एक संवेदनशील असतो, सेन्सिटिव्ह असतो, तो एम्पथेटिक असतो. तर मग जर मला जर कोणी चिमटा घातला तर मला त्रास होईल, तर माझ्या बहिणीला, माझ्या आईला किंवा माझ्या कोणत्याही मित्रामैत्रिणीला कोणी चिमटा घातला किंवा काही पण तोंडाने पण काही चुकीचं म्हटलं तर आपल्याला किती हर्ट होतं. आणि तेच जर आपण जर प्राण्यांना घेतलं आपण इन टू पिक्चर, तर आपण त्यांना कुठे ना कुठे ऑब्जेक्टिव्हली विचार करतो, ऑब्जेक्टिव्हली बघण्याचा विचार करतो. जसं आपला तुम्ही बघाल की संस्कृतीमध्ये किंवा मागच्या जनरेशनमध्ये खूप काही अशा गोष्टी घडल्या आहेत जे आपण ऑब्जेक्टिव्हली घेतो, तर तसंच आपण जे बाकीचे प्राणी आहे त्यांना पण कुठे ना कुठे आपण या जनरेशन मध्ये ऑब्जेक्टिव्हली बघणं सुरू केलेलं आहे. तर त्याबद्दल जे आपल्याला अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे, त्याची आपल्याला खूप जास्ती गरज आहे. तर तेव्हा जेव्हा ती जागरूकता येईल तेव्हा आपण त्या प्राण्याला फक्त ऑब्जेक्टिव्हली बघणं सोडू, आणि जेव्हा आपण त्याला ऑब्जेक्टिव्हली बघणं सोडू तेव्हा हे जे फटाके लावणं किंवा त्याला दगड मारणं आणि जे बाकीच्या ज्या पण आपण छोट्या मोठ्या वाईट गोष्टी करतो ते आपण करणं सोडून देऊ.
1: बरोबर. पर मग जे भटके प्राणी असतात यांचं लसीकरण किंवा नसबंदी हे किती गरजेचं आहे?
0: खूप महत्वपूर्ण प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप वर्षापासून ते आपल्यासोबत राहत गेले आणि समोर पण राहतील आपल्यासोबत, ते आपल्या एक फॅमिलीचा हिस्सा आहे. तर जसं आता त्यांची पॉप्युलेशन वाढते, आता ते आहे ते पण क्रिया करतील, ते आपले बच्चे पैदा करतील जसं आपण करतो, पण ते कुठे ना कुठे पॉप्युलेशन वाढत जाईल आणि मग ते स्ट्रीट्सवर येतील, ट्रॅफिक इन्सिडेंसेस होतील, आणि जर ते खूप जास्ती राहिले स्ट्रीट्सवर तर त्यांचं फिडिंगचं पण इश्यू येईल. कारण की तुम्ही बघाल की जशी जशी प्रगती होते, जसं जसं आपण डेव्हलप होतो तसं जास्त क्लीन एन्व्हायरमेंट आपण करायचा प्रयत्न करतो, आणि क्लीन एन्व्हायरमेंट जसं जसं होतो तसं तसं आपण रस्ते साफ करतो आणि त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांचं घर साफ करतो. तर त्यांना जर घर राहायला नाहीये तर ते कुठे राहतील? ऑफकोर्स रस्त्यावर राहतील, आणि मग ते अजून असे रेबीजचे यायचे, त्याचे इन्सिडन्सेस वाढतील. त्याचं सोल्युशन हे आहे की तुम्ही त्याचं एबीसी करा. एबीसी म्हणजे अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट, आणि त्याचं जे पण आहे त्याच्यामध्ये त्यांचं स्टरिलायझिंग आलं आणि त्यांचं वॅक्सिनेशन आलं. स्टरिलायझिंग मध्ये आणि नसबंदी करतो तेव्हा त्याची प्रजाती समोर नाही वाढणार. जो पण प्राणी आहे तो आपला जगून पूर्ण आपली लाईफ पूर्ण करेल आणि सुखाने तो जाईल. तर याच्यासाठी गरज आहे. पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की पोल्युशन आपल्याला कंट्रोल करायचं आहे, आणि दुसरं गोष्ट आता तुम्ही जे पण डेव्हलप्ड कंट्रीज आहे जसं जपान आणि युरोपियन कंट्रीज बघा, नेदरलँड्स बघा, तर तिथलं तुम्ही बघाल की तिथे कुठे स्ट्रे अॅनिमल्स तुम्हाला नाही दिसणार, तिथे स्ट्रे डॉग्स किंवा भटक्या प्राणी नाही दिसणार.
1: तर
0: भारत पण आता त्याच रस्त्यावर चालला आहे. तर कुठे ना कुठे आपल्याला पण या गोष्टी अंमलात आणून आपल्याला काही असे गव्हर्नमेंट थ्रू किंवा इंडिव्हिज्युअली पण आपल्याला असं जागरूकता हे करून आपल्याला अशा काही इम्प्लिमेंटेशन करावं लागेल की ज्या करून त्यांचं पॉप्युलेशन कमी होईल. आणि पॉप्युलेशन कमी म्हणजे याचा हे अर्थ नाही की ते विलुप्त होतील. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तिथे तुम्हाला स्ट्रे डॉग्स नाही मिळणार, पण तिथे तुम्हाला पेट डॉग्स मिळतील. पेट डॉग्स ते स्वतः ते अॅडॉप्ट करतात आणि ते ऍज अ फॅमिली मेंबर त्याला ट्रीट करतात, पूर्ण त्याला लाईफभर त्याला रिस्पेक्ट देतात, त्याला जेवायला देतात आणि पूर्ण त्याचं जीवन चांगलंपणे तिथे जातं. तीच मानसिकता आपल्याला आपल्या भारतात पण इम्प्लिमेंट करायची आहे की ज्या करून की ते जे स्ट्रे डॉग्स आहे, जे भटके प्राणी आहे, त्यांना ती वेदना नाही झाली पाहिजे. कारण की आता हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे, हे असं काल्पनिक नाही. आता आपला हे जे टाइम आहे तो त्याच पावलावर चाललाय आणि समोर जाऊन आपल्याला हे कुठे ना कुठे इम्प्लिमेंट स्ट्रॉंगली करावं लागेल.
1: बर, मग एखादा समजा जखमी प्राणी आहे किंवा एखादा आजारी प्राणी आहे तर असं दिसल्यानंतर बाकीच्या नागरिकांनी काय करावं, नेमकं त्याची काळजी कशी घ्यावी?
0: जेव्हा मॅडम आपण रस्त्यावर गाडी चालवतो तेव्हा कधी ना कधी तुम्ही ऍक्सिडेंट बघितला असेल, तर जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा तुम्ही बघता की कशा व्यक्तीला आपण हेल्प करायला जातो. कोणता पण असो, कधी असो, आपण हे नाही बघतो किती वयाचा आहे, त्याचं काय नॅशनॅलिटी आहे. त्याला हेल्प पाहिजे, आपण त्याला हेल्प करायला. केला जातो.
1: बरोबर.
0: तर का माणूस असं समजतो की आपण सर्वस्व आहे, आपण सर्वस्व असो की न असो पण जर कोणचा प्राणी त्याला वेदना होत असेल तर हे आपलं कर्तव्य ॲज अ मनुष्य की त्याला

0: जाऊन हेल्प करायचं. आता हेल्प कसं करायचं, आता कोणी म्हणेल की बा मी कुत्र्याला बघितलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, मी कॉल केला अॅनिमल रेस्क्युअरला आणि माझं काम झालं, पण तसं नसतं. हे तुमचा खूप चुकीचा पर्स्पेक्टिव्ह आहे की बा माझं हे एवढं केलं आणि माझं काम झालं. असं किती वेळा मी बघितलंय की माझे अॅनिमल रेस्क्युअरचे माझे आहे संबंधित आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते मला सांगतात की व्यक्तीनी बघितला कुत्रा ऍक्सिडेंट झालाय, त्यांनी आम्हाला कॉल केला आणि तो चालला गेला आणि आम्ही तिकडे गेलो तर आम्ही कुत्रा शोधतच आहे, कुत्रा कुठे आम्हाला दिसतच नाहीये. मग या वेळेस मग आपण अॅनिमल रेस्क्युअरला आणि शेल्टरवाल्यांना म्हणतो की बा तुम्ही तुमचं काम नाही करता.
1: बरोबर आहे.
0: पण हे समजण्याचं गरजेचं आहे सगळ्या व्यक्तींना की तुम्ही जेव्हा कॉल करून सांगता कोणाला हेल्पसाठी, तर तुम्ही थोडंसं तिथे थांबून तुम्ही हे पण टेक केअर करा की तो प्राणी तो आहे का, जिवंत आहे का, तो तिकडे तुम्ही होऊ शकेल तर तुम्ही जो जवळचा वेट असेल, वेटनरी असेल, त्याला तुम्ही कॉल करून त्याचं लवकरात लवकर ट्राय करा, त्याला डायग्नोस करायचं, त्याला मेडिसिन देण्याचं. आणि जर नसेल पण होतं तरी तुम्ही टेक केअर करा जोपर्यंत रेस्क्युअर येत नाही तुमच्याकडे. रेस्क्युअर आल्यावर मग डेफिनेटली ते त्यांचं काम पूर्ण करतीलच.
1: बरोबर. पण काय होतं, एखादा असा प्राणी असतो जखमी असतो किंवा एखादा त्याला काहीतरी आजार झालेला असतो, तर सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की या प्राण्यांच्यामुळे मला काही आजाराची लागण होईल का किंवा अशी काही लागण होते का, असं काही आहे का?
0: जर तो जानवर तिथे आहे, होऊ शकते की त्याला असेल कोणता आजार, पण जरुरी नाही की त्याला आजार आहे आणि तुम्हाला त्याला जाऊन टच करायचं आहे. ऍटलिस्ट तुम्ही त्याचं लोकेशन तुम्ही ठेवू शकता किंवा तो कुठे आहे काय आहे त्याला बघू शकता किंवा त्याला बस तुम्ही गाईड करू शकता. आता तो ऑलरेडी तो आजारी आहे तर तो असं तर नाही की बा तो कुठे धावत चालला जाईल. तर तुम्हाला बस तेवढंस छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला टेक केअर करायचं आहे ते तुम्ही करू शकता किंवा कोणाची हेल्प घेऊ शकता. आणि फक्त तो किंवा तो जानवराला काही पीडा नाही झाली पाहिजे, अजून एक्सटेंड नाही झालं पाहिजे त्याची पीडा, बस तेवढं तुम्ही टेक केअर करू शकता.
1: पण ते रेबीजच्या बाबतीत असं होतं का, म्हणजे की रेबीज बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की बाबा रेबीज झालेला कुत्रा असेल तो चावला तर व्यक्तीला पण रेबीज होण्याची शक्यता असते, अशा वेळेस काय काळजी घ्यावी?
0: बरोबर. रेबीज ही एक खूप मोठी समस्या आहे. आता तुम्हाला हे पण माहिती असेल की रेबीज आपल्याकडे मेडिकल सायन्समध्ये काही त्याचं सोल्युशन नाही आहे. जर त्या प्रॉपर टाइमवर तुम्ही त्याला डायग्नोस नाही केलं तर तुमची वाचण्याची शक्यता एकदम शून्य असते.
1: बरोबर.
0: तर तुम्हाला रेबीजला खूप सिरियसली घ्यायचं हे खूप कारण आहे. तर याच्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं की जसं नेदरलँड्समध्ये करतात की ते वेट नाही करत की कोणी त्यांना कॉल करेल आणि तेव्हा आम्ही जाऊ. त्यांची गव्हर्नमेंट एकदम प्रोएक्टिव्ह वर्क करते. ती सगळ्या कम्युनिटीजमध्ये जाऊन जिथे जिथे कुत्रे आहे, स्टे डॉग्स आहे, ते त्यांना घेतात आपल्या ताब्यात, त्यांना वॅक्सिनेशन करतात, त्यांना स्टरलाइज करतात आणि त्याच जागेवर जाऊन ते वापस त्यांना ठेवतात. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. आता खूप वेळ मी ऐकलंय की बा रेस्क्यू टीम येते, ते कुत्र्यांना घेऊन जातात आणि मग दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिटीमध्ये सोडून देतात, दुसऱ्या कोणत्या लोकॅलिटीमध्ये सोडतात. ते पण चुकीचं आहे. आता त्यांनी तुमचं सोल्युशन मिळणार नाहीये, कारण की आता तुम्ही त्या सोसायटीच्या त्या लोकॅलिटीच्या कुत्र्यांना तुम्ही उचलून घेऊन गेले, पण आता ती लोकॅलिटी ते आता खाली झाली, आता तिथे वेकन्सीज झाले, आता ते बाजूच्या लोकॅलिटीच्या कुत्र्यांचं काय, आता तिकडले कुत्रे इकडे येतील, म्हणजे तुमचं प्रॉब्लेम पुन्हा काही सोल्युशन मिळालंच नाहीये. तर काय झालं, आता कुत्रे टेरिटोरियल राहतात, त्यांना त्यांची टेरिटरी खूप मॅटर करते. आता ते आले आणि तुम्ही त्याला समजा आता सॅटर्डे संडेला फिडिंग करता, आता ते सॅटर्डे संडेला त्यांना थोडी माहिती आहे की बा आपला हा सॅटर्डे संडे, आता ते कॅलेंडर मध्ये येऊन येतील तुमच्याकडे मार्क करून. तर त्यांना तर हेच त्यांचं झालं की बा त्यांचं नेचर आहे की अरे बाप आपलं इकडे आपल्याला जेवण भेटत आहे, आता हेच आपलं घर झालं. तर आता ते रेग्युलर ते एक्सपेक्ट करतील की बा तुम्ही मला इकडे फीड करा, आणि मग जेव्हा तुम्ही नाही कराल तर मग त्यांचं पुन्हा अग्रेशन येईल.
1: पण मग या प्राण्यांना, कुत्रा किंवा गाई म्हशी असतील, यांना अन्न पाणी देण्याची इच्छा असते पण भीती वाट, पण नेमकं मग देताना ही काळजी कशी घ्यावी?
0: तर याचं मॅम एक सिम्पल सोल्युशन आहे. एक तुम्ही फिडिंग प्लेसेस स्पॉट्स राहिले पाहिजे. तुम्ही असं नाही केलं पाहिजे की कुठेही तुम्ही कुत्र्याला फीड करत आहे. आणि सगळ्यात पहिलं तर हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही फीड काय करत आहे. नुसतं फीड करायसाठी तुम्ही किंवा ट्रेंड म्हणून आहे किंवा सोशल मीडियावर काही तुम्हाला पोस्ट करायचं आहे त्या उद्देशाने जर तुम्ही फीड करत आहात तर ते सार्थक नाही आहे आणि त्यात हानी जास्ती आहे त्या प्राण्याची पण. तर तुम्हाला फीड करायसाठी तर पहिले तुम्हाला ते पौष्टिक राहायला पाहिजे. असं नाही की बा तुमच्याकडे बिस्किट आहे आणि तुम्ही बिस्किट फीड करायला चाललंय. किती वेळा मी बघितलंय की बा लोक पोळी आणि दूध देऊन देतात किंवा भातात दूध टाकून देऊन देतात. त्यांना हे माहितच नाही बेसिक गोष्ट की दूध त्यांना डायजेस्ट करायला किती अवघड असतं कुत्र्यांना. तर हे पण आपल्याला फीड करताना खूप गरजेचं आहे माहिती ठेवणं की फीड काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, आणि फीड करता पण आहे तुम्ही तर केव्हा करायचं आणि कसं करायचं आहे. जर तुम्ही कोणती गोष्ट सुरू करत आहात तर त्याला तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, नाही तर तुम्ही त्याला सुरू नका करू. कारण की मग हेच होईल जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सॅटर्डे संडेला ट्रेंडसाठी तुम्ही फीड कराल किंवा बाकीच्या दिवशी का तो उपवास करणारा तो प्राणी, त्याला तेव्हा पण तो भूक लागेल, तेव्हा कोण फीड कराल त्याला? डिसिप्लिन वे मध्ये, एक सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्ही असे फीडिंग स्पॉट्स बनवा, कुठेही नका करू, वे शोधा जिथे तो फीडिंग स्पॉट राहील आणि त्या फीडिंग स्पॉट मध्ये नियमित प्रमाणाने रेग्युलरली तुम्ही त्या कुत्र्यांना जाऊन फीड करा. आणि जर तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही नका करू.

0: बरोबर आहे.
1: तर त्यांनी तुम्ही हानी करणात वाचाल, तुम्ही स्वतःचं पण तुम्ही स्ट्रेसली वाचाल आणि त्या कुत्र्याला पण तुम्ही वाचवाल.
0: बरोबर बरं. मग आता हे मुक्या प्राण्यांच्या दया करणं किंवा मुक्या प्राण्यांवरती प्रेम करणं हे आपण लहानपणापासूनच मुलांना शिकवलं पाहिजे. पण मग हे शिकवण्याकरता नेमकं शाळेने किंवा पालकांनी काय पावलं उचलावीत किंवा कसं शिकवावं मुलांना?
1: एज्युकेशन मॅम एक खूप मोठा जरिया आहे, ज्या कोणी आपली जी पूर्ण व्यवस्था आहे ती आपण बेटर करू शकतो आणि एक दयावंत आपण एक जग जाग

0: ॲनिमल क्रुएल्टीचे जे लॉज आहे त्यामध्ये काय रेग्युलेशन्स आहे, ॲनिमलचे काय राईट्स आहे, हे लहान मुलांना पण नसतं माहीत राहत आणि मोठ्यांना पण नसतं माहीत राहत. तर याचं एज्युकेशन राहणं खूप गरजेचं आहे की बेसिक राईट्स काय आहे. लोकांना वाटते की प्राणी आहे तर तो ऑब्जेक्टिव्हली आहे, त्याचा काही राईट्स नाही आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला जागरूकता एज्युकेशन थ्रूच होईल. त्यातून आपल्याला ही इन्फॉर्मेशन एज्युकेशन लहान मुलांना सगळ्यांना पाठवली पाहिजे की बा त्यांची पण एक जग आहे, त्यांची पण एक त्यांचा हक्क आहे जगण्याचा, आणि त्यांची किती विचारांची काय मानसिकता असते. एक जो लहान 5 वर्षाचा जो माणसाचा मूल आहे तेवढी त्यांची विचार करण्याची क्षमता असते, आणि आपण त्यांना किती वाईट त्यांच्याशी वागतो. आणि जर बघितलं गेलं की फक्त कुत्र्यांचंच नाही, म्हणजे आपण म्हणतो की आम्ही प्राणीप्रेमी आहे, पर तुम्ही खरोखर त्या सेंटेन्सला तुम्ही सार्थक करता आहात का? आपण म्हणतो की आपण अॅनिमल लव्हर आहे, पण आपण फक्त कुत्र्यांना मांजरींना ज्यांना आपण पाळतो त्यांच्याबद्दलच आपण प्रेम सादर करतो, म्हणजे अजून बाकीचे प्राणी आहे जसे गाय झाले म्हशी झाले त्यांना आपण खूप जास्ती वेदना आपण देतो. जसं तुम्ही बघितलं असाल डेअरी इंडस्ट्री, आता डेअरी इंडस्ट्रीमध्ये जे होतं आणि ते तर म्हणजे खूप जास्ती क्रुअल आहे. जे भटके गाय राहतात ज्यांना स्लॉटर हाऊस मध्ये नाही जात, किंवा जे डेअरी फार्मर्स त्यांचं जे दूध उत्सर्जन झाल्यानंतर ते त्यांना सोडून देतात, त्या बिचाऱ्या गाया आणि म्हशी त्या रस्त्यावर फिरत राहतात, ते प्लास्टिक खातात. एक शेल्टरमध्ये एक गाय आली होती, तिचं ती चालू नव्हती शकत. आता शेल्टरवाल्यांनी तर घेतलं आणि मग लोक शेल्टरवाल्यांना ब्लेम करतात की बा तुम्ही काय नाही करत, ती गाय कशी मिली, त्या म्हशीला काय झालं, तुमच्याकडे आम्ही पाठवलं होतं ती का मिली, तो काय करणार आहे शेल्टरवाला. जेव्हा त्यांनी पोस्टमॉर्टम केलं त्या गायच्या पोटात 10 ते 15 किलो प्लास्टिक होतं, तिने खाणं सोडून दिलं होतं. आणि ते प्लास्टिक का गेलं तिच्या पोटात, की तिला जेवण नाही मिळत, तिला फक्त भूक लागली आहे त्या गायला, ती बिचारी फिरत फिरत तिला जे भेटलं ते तिने खाल्लं. ती त्या सिच्युएशनवर पोहोचायच्या पहिले त्या गायवर जी वेदना झाली तिला, म्हणजे जे पण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन होतात गायांवर, त्याला कृत्रिम गर्भधारण म्हणतात, त्या थ्रू त्यांचं रिप्रोडक्शन करतात आणि बच्चे पैदा होतात. म्हणजे 5x5 एक जागा राहते आणि ती म्हशी, म्हणजे हा जो टेबल आहे एवढी ती म्हशी राहते, आणि याच जागेवर त्या म्हशीला पूर्ण जीवनभर एका रस्सीला बांधून ते ठेवतात. तिथेच ती सगळं तिचं जे पण आहे कार्य करत, ते
1: सगळं
0: काहीच नाही, त्यांना फिरायला पण बिलकुल अलाउड नाही राहत, आणि तिथेच जेवण करतात, सगळ्या गोष्टी त्या एकाच जागेवर. आणि कंटिन्युअसली दरवर्षी त्यांना प्रेग्नंट केला जातं, जसा एक प्रेग्नन्सी झाली दूध त्यांचं थांबवायला नाही पाहिजे तर पुन्हा त्याला प्रेग्नंट करतात, ते पण आर्टिफिशियल आहे. आणि हे पूर्ण प्रोसेस चालतो 10 ते 12 वर्ष कंटिन्युअसली, आणि त्या गायचं आणि म्हशीचं जीवन राहतं 15 ते 20 वर्षाचं. आता जे बाकीचे राहिलेले वर्ष आहे 5 ते 10 वर्ष, ते तर आता तो जो शेतकरी आहे तो त्याच्यासाठी ती लायबिलिटी बनून जाते, तो तर तेवढे पैसे आता तिच्यावर खर्च करणार नाही. तर तीच गाय आणि तीच भैस जाते स्लॉटर हाऊसला.
1: आविष्कार भुते सर, तुम्ही खूप माहिती सांगितली, बऱ्याच गोष्टी आम्हाला ज्या माहिती नव्हत्या त्या कळाल्या. तर जाता जाता या भटक्या प्राण्यांचं संरक्षण याविषयी तुम्ही सगळ्या आमच्या श्रोत्यांना काय असा मोलाचा सल्ला द्याल की त्यांच्याशी कसं वागायला हवं, काय करायला हवं?
0: जाता जाता मॅडम मी हेच म्हणेल की जे प्राणी आहे ते आपल्या कम्युनिटीचा आणि आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे, आणि कोणतं एक प्रत्येक एक कोणती स्पेसिफिक प्रजातीच नाही पण सगळेच. आणि गव्हर्नमेंटनी यावर खूप जास्ती लक्ष दिलं पाहिजे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की क्लायमेट चेंज होत आहे आणि एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे, तर क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट हे दोन्ही अगेन्स्ट नाही चाललं पाहिजे, हे दोन्ही सोबत सोबत चाललं पाहिजे. कारण की तुम्ही म्हणाल की बा GDP आपली याच्यात खर्च होतं क्लायमेट चेंज क्लायमेट क्रायसिस मध्ये, तर तसं नाही आहे. उलटं तुम्ही जर क्लायमेट क्रायसिसला गव्हर्नमेंटने तेवढाच लक्ष दिलं तर आपल्या GDP खूप सारा हिस्सा वाचेल. कारण की खूप सारा आता GDP जो पार्ट आहे तो क्लायमेट क्रायसिस मध्ये इन्व्हेस्ट होत आहे, तर हा पण एक पॉझिटिव्ह पॉईंट होतो. आणि दुसरा म्हणजे जे आपले प्रजाती विलुप्त होत आहे, असं नाही की वर्षोनवर्ष विलुप्त होत आहे, हर एक दिवस एक प्रजाती विलुप्त होत आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. ते जे विलुप्त प्रजाती आहे आपल्याला त्यांच्याबद्दल पण विचार करावा लागेल की बा आपण त्यांच्याबद्दल का बरं आपण इग्नोरन्स ठेवायचं, त्यांच्याबद्दल काबर आपण अवॉइडन्स ठेवायचं. आपल्याला या गोष्टी पण इन्क्लूड करून होलिस्टिकली विचार करून समोर चालावं लागेल.
1: श्रोते हो, मुक्या प्राण्यांचं संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर ती माणुसकीची खरी ओळख आहे. आज आविष्कार भुते सरांसोबत झालेल्या संवादातून आपल्याला नक्कीच हा नवा दृष्टिकोन मिळाला असेल. आविष्कार भुते सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि मुक्या प्राण्यांचे संरक्षण याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद सर.
0: आणि पूर्ण आकाशवाणी टीमला मी इकडे खूप येऊन सन्मानित फील करत आहे तुमच्यासोबत जुळून. लहानपणापासून मी आकाशवाणीशी जुळलेलो आहे, गीत संगीत हे सगळे जे पण प्रदर्शन होत होते ते मी ऐकायचो आणि असं मी

0: फील करायचं की कधी ना कधी मला हा चान्स मिळाला पाहिजे. आणि आज लकीली आज मी तुमच्यासोबत इकडे बसलो आहे, त्याचसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण भटक्या प्राण्यांचे संरक्षण या विषयावर आविष्कार उदय भुते यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती.

या शेपता ते कराल काय, या शेपता ते कराल काय, गाय म्हणाली गाय म्हणाली अशा अशा शेपतींनी मी वारी मास